0: उठा माझा किंग, ओ माझे किंग.
1: मी
0: घरी नाही जायचं का? मी तुझी गर, जाने जी गर, मी छमक छलो, तू माझ